0: ज्ञान ज्ञाने
1: मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्यान
0: नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो पान पाने
0: नमो कलह कर्ता नमो सात रूपे कलंकार रूपे अलंकार अलंके
1: नमो
0: अभंगी स्वरूपे अनंगी अनामे
1: तपंगी तरकाले अनंगी अकामे
0: हे कचरी छंद अजय लय पै बै
1: अजु अनास कास
0: अगांजे पांजे लाखे पख
1: अका